0: अभी आप तेलुगु कार्यक्रम सुन रहे थे। यह आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है। 12:30 हुए हैं, लीजिए अब सुनिए मलयालम कार्यक्रम।
1: മീഡിയം വേവിൽ 438.6 മീറ്റർ അഥവാ 684 കിലോ ഹെഡ്സിൽ ഇത് ആകാശവാണി ശ്രീ വിജയപുരം നിലയം.